0: वेणुधुनी 90.4 FM KLE गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहसिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयम श्रुण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसू. संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. ओ

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसूर.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसु आणि भक्तिमय सकाळ. आज आहे मंगळवार 29 सप्टेंबर 2026 आणि नेहमीप्रमाणे आजचा सुविचार सांगते. आपल्या कृतीचा परिणाम केवळ आजवर नाही तर पुढच्या पिढ्यांवरही होतो, म्हणून प्रत्येक कृती विचारपूर्वक करा. आता आजचे दिनविशेष पाहू आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने गर्भधारणेच्या 24व्या आठवड्यापर्यंत सर्व महिलांसाठी गर्भपात शस्त्रक्रिया कायदेशीर केली आहे. घटना आजचीच आहे. साल होतं 2022. उरी सर्जिकल स्ट्राईक. उरीमध्ये झालेल्या आतंकी हल्ल्याच्या 11 दिवसानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तान प्रशासित काश्मीरमध्ये संशयित अतिरेक्यांवर सर्जिकल स्ट्राईक केले, तेही आजच्याच दिवशी. विशेष न्यायालयाने सर्व 269 आरोपी अधिकाऱ्यांना दलितांवरील अत्याचारासाठी आणि 17 जणांना वचटी प्रकरणात बलात्कारासाठी दोषी ठरवले. ही घटना आजचीच आहे. साल होतं 2011. 2008 मोठी मंदी आली आणि युनायटेड स्टेट्स हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने आणीबाणीच्या आर्थिक स्थिरीकरण कायद्यावर मतदान केल्यानंतर शेअर बाजार कोसळलं आणि 2008 मोठी मंदी सुरू झाली. काल्डर हॉल हे जगातील पहिले व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र नियंत्रित स्फोटात पाडण्यात आले दिवस होता आजचा. ट्रॅक आणि फील्ड चॅम्पियनशिप. महिलांसाठी पहिली अमेरिकन ट्रॅक आणि फील्ड चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली, तीही आजच्याच दिवशी. हंगेरियन क्रांती झाली आणि पॅकोझटची लढाई झाली. हंगेरियन आणि क्रोएशियन सैन्यांमधील ही पहिली लढाई होती. आता आजचे जन्मदिवस पाहू. खुशबू सुंदर, भारतीय अभिनेत्री आणि निर्माता यांचा जन्म आजचा. एस एच कपाडिया, भारताचे 38वे सरन्यायाधीश, यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. महमूद अली, भारतीय अभिनेता, गायक, दिग्दर्शक व निर्माता. 300 अधिक हिंदी चित्रपटांमध्ये विनोदी आणि विविध भूमिका फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त, यांचाही जन्म आजचाच आहे. ब्रजेश मिश्रा, भारतीय मुत्सद्दी व नागरी सेवक, भारताचे पहिले राष्ट्र सुरक्षा सल्लागार आणि पंतप्रधानांचे माजी प्रधान सचिव पद्मविभूषण, यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. डॉक्टर शरदचंद्र गोखले, समाजसेवक, यांचाही जन्म आजचाच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. 90.4 FM KLE कनसु भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. केली वेणुधोनी 90.4 FM वरती तुम्ही ठेवून आहात आणि आता आपण आजचं राशी भविष्य ऐकतोय. सुरुवात मेष राशीपासून. आज कामामध्ये उत्साह राहील. एखादे महत्वाचे काम पूर्ण करण्यासाठी सातत्य ठेवा. वृषभ राज, आर्थिक बाबतीत नियोजन करा. कुटुंबातील अनुभवी व्यक्तींचा सल्ला उपयोगी ठरू शकतो. मिथुन राज, संवादातून नवीन संधी निर्माण होऊ शकतात. बोलताना स्पष्टता आणि संयम ठेवा. कर्क राज, कुटुंबातील व्यक्तींना वेळ द्या. भावनिक विषयांवर शांतपणे चर्चा करणे हिताचे ठरेल. सिंह राज, कामात जबाबदारी वाढू शकते. आत्मविश्वास ठेवा पण सहकाऱ्यांच्या मतांचा आदर करा. कन्या राज, नियोजनबद्ध कामामुळे ताण कमी होईल. आरोग्यासाठी योग्य आहार आणि विश्रांतीकडे लक्ष द्या. या होत्या सहा राशी आणि आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केल विनोधोनी 90.4 FM वरती तुम्ही ठेवून आहात. आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू, ज्यामध्ये तुळरास. नात्यांमध्ये समतोल राखा. गैरसमज दूर करण्यासाठी मनमोकळा संवाद साधा. वृश्चिक रास. एखाद्या महत्वाच्या कामासाठी एकाग्रता आवश्यक आहे. घाईचे निर्णय टाळा. धनुरास. नवीन ज्ञान मिळवण्याची इच्छा वाढेल. आध्यात्मिक किंवा शैक्षणिक विषयांकडे लक्ष द्या. मकर रास. कामातील जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडा. अनुभवातून मिळालेले मार्गदर्शन उपयोगी ठरेल. कुंभ रास. सामाजिक संपर्कातून नवीन अनुभव मिळू शकतात. तुमच्या कल्पनांना योग्य दिशा द्या. आणि शेवटची मीन रास. मन शांत ठेवण्यासाठी प्रार्थना, ध्यान किंवा निसर्गाच्या सहवासात वेळ घालवा. कुटुंबातील व्यक्तींचा आधार मिळेल. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र विनोदोनी 90.4 FM KLE गणसू.

भक्तिमय सकाळ मध्ये आता आम्ही निरोप घेणार आहे, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी पाहू. यशवंत सरदेशपांडे कन्नड रंगभूमीवरील नाटककार, अभिनेते आणि दिग्दर्शक यांची आज पुण्यतिथी. टॉम अल्टर भारतीय अभिनेते पद्मश्री प्राप्त यांची पुण्यतिथी आजच. एस एन गोयंका भारतीय विपश्यना ध्यानाचे शिक्षक पद्मभूषण यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी. बालमणी अम्मा भारतीय कवी आणि लेखक यांची पुण्यतिथी आजच आहे. उस्ताद युनुस हुसेन खान आग्रा घराण्याच्या 11व्या पिढीतील गायक यांची पुण्यतिथी आजचीच. या होत्या आजच्या पुण्यतिथीने. याचसोबत मनीषा निरोप घेतीये. उद्या पुन्हा येईन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा विणोधोनी 91.4 FM KLE कनसू. नमस्कार.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: KLE ಸಂಸ್ಥೆಯ ನೂತನ ತೋಟಗಾರಿಕೆ ವಿಜ್ಞಾನಗಳ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತಿಕೊಪ್ಪ ಬೆಳಗಾವಿ BSc ಆನರ್ಸ್ ತೋಟಗಾರಿಕೆ 4 ವರ್ಷದ ಪದವಿ ಕೋರ್ಸ್ 2026-27 ಸಾಲಿನ ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿವೆ 10+2 PCMB KCET ಮಾರ್ಗಸೂಚಿಗಳು ಹಾಗೂ ತೋಟಗಾರಿಕೆ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ ಬಾಗಲಕೋಟ್ ICAR ನಿಯಮಾವಳಿಗಳ ಪ್ರಕಾರ ಕೇವಲ ನಿರ್ದಿಷ್ಟ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಕೋಟಾ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಕೋಟಾ ಸೀಟ್ಗಳು ಮಾತ್ರ ಲಭ್ಯ ಅನುಭವಿ ಬೋಧಕ ವರ್ಗ ಆಧುನಿಕ ಮೂಲಸೌಕರ್ಯ ಸುಸಜ್ಜಿತ ಪ್ರಯೋಗಾಲಯಗಳು ಹಾಗೂ ಸಂಶೋಧನಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳು ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಮತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಸೌಲಭ್ಯ ಹಾಗೂ ಇಂಟರ್ನ್ಶಿಪ್ ಕ್ಷೇತ್ರ ತರಬೇತಿ ಅವಕಾಶಗಳು ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08337200120 ಹಾಗೂ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9071000774

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्थ मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत रहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ञ, मानसोपचार तज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेत आज आपण क्रमांक 25 म्हणजे रेड चेस्टनट या औषधीची माहिती घेणार आहोत. मन चिंती ते वैरी न चिंती असं म्हणतात ते अगदी खरंय, असं काही वेळा आपल्याला प्रत्ययाला येतं. हा अनुभव जवळजवळ प्रत्येकालाच आला असेल. खूप जवळची व्यक्ती आजारी असेल, दूर गेली असेल, तेव्हा त्या व्यक्तीची काळजी वाटत राहते आणि काही विपरीत तर घडणार नाही ना अशी भीती वाटत राहते. रेड चेस्टनट हे औषध अशा प्रकारच्या दुसऱ्यांविषयी वाटणाऱ्या काळजीयुक्त भीतीसाठीच आहे. ही काळजी आणि भीती अनाठायी असते, त्यामुळं या व्यक्तीला तर त्रास होतोच, पण जिच्याविषयी काळजी वाटते त्या व्यक्तीलाही याचा त्रास होण्याचा संभव असतो. योग्य विचार करू न शकल्यामुळं कधी कधी अशा वेळी घ्यावे लागणारे निर्णय चुकण्याचा संभव असतो आणि म्हणूनच अशा वेळी रेड चेस्टनट घेतल्यास काळजीयुक्त भीती नष्ट होऊन मनशांती मिळते, विचारशक्ती परत येते. आई वडील, बहीण भाऊ, पती पत्नी, मुलगा मुलगी, कुणी जवळची व्यक्ती आजारी असते, आजार खूप गंभीर असेल की नाही हा मुद्दा वेगळाच, पण त्या व्यक्तीला काही गंभीर आजार तर झाला नाही ना अशी भीती वाटते. त्या व्यक्तीचे प्राण तर धोक्यात नाहीत ना या कल्पनेनं माणूस अस्वस्थ होतो. कुणी जवळची व्यक्ती बाहेर गावी गेली आणि विशेषतः ठरलेल्या वेळेपेक्षा येण्यास उशीर झाला की वाटत राहतं अपघात तर झाला नसेल आणि मग काही सुचत नाही, विचारशक्तीच संपुष्टात येते. अशा वेळी घ्यायचं औषध रेड चेस्टनट. रस्त्यानं जात असताना एखादं छोटं मूल आईचा हात सोडून धावू लागतं. समोरून एखादी कार बस येत असते, त्या छोट्या मुलाला त्याचा पत्ताच नसतो, ते धावतच असतं, मजेत, अगदी मजेत असतं. आणि कार बस जवळ आल्यानंतर आईच्याच काय पण पाहणाऱ्या इतरांच्याही काळजाचा ठाव चुकतो, ठोका चुकतो. आईच्याच काय पण पाहणाऱ्या इतरांच्याही काळजाचा ठाव सुटतो, ठोका चुकतो. आता अपघात होणार आणि त्या वाहनाखाली ते मूल येऊन, या वेळची मानसिक अवस्था आहे तीच

0: चेस्टनट या औषधाची आवश्यकता असणाऱ्या व्यक्तींची मनस्थिती होय. एखाद्या मोठ्या अपघात प्रसंगी त्या अपघातात सापडलेल्या लोकांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर नर्सेसची मनस्थिती काहीशी अशीच झालेली आढळते, कारण काही व्यक्तींना अत्यंत गंभीर स्वरूपाची दुखापत झालेली असते. काही मरणाच्या दारात असतात तर काहींचा मृत्यूही ओढवलेला असतो. निर्णय तातडीनं घ्यायचे असतात. या निर्णयांना प्राणाचं मोल असतं. अत्यंतिक मानसिक ताण, काळजीयुक्त भीती वाटू लागते. अत्यंतिक मानसिक ताण आणि काळजीयुक्त भीती वाटू लागते. यामुळे रेड चेस्टनट टाईपची अवस्था निर्माण होते. नातेवाईकांची अवस्था कधी कधी त्यांनाही आजाराप्रत नेते. अशा वेळी उपयोगी पडणारा औषध रेड चेस्टनट होय. ज्यांना या औषधाची गरज नाही असे लोक कसे वागतील ते पहा. अशा प्रसंगात ते स्वतःचं मनोधैर्य ढळू देणार नाहीत. आपली साराशार विचारशक्ती कायम राखून इतरांना धीर देतील. विश्वासाचे श्रद्धेचे विचार प्रदान करतील व रुग्णाचे, अडचणीत सापडलेल्यांचे, त्यांच्या इतर नातेवाईकांचे मनोधैर्य परत आणण्याचा प्रयत्न करतील. स्वतःच काळजीनं हैराण होणार नाहीत आणि अशा मनशांतीत स्वतःची मनशक्ती कायम ठेवून योग्य निर्णय घेऊन प्राप्त परिस्थितीतूनही जास्तीत जास्त चांगला मार्ग काढतील. एखाद्या माणसाची काळजी करण्यापेक्षा त्याची काळजी घेतील. आता काही रुग्णांची उदाहरणं पहा. सुनंदा आमच्याकडे नेहमी बाळाला घेऊन यायची. बाळाला साधी सर्दी झाली तरी सुनंदा इतकी घाबरून जायची की तिची समजूत काढताना नवऱ्याची दमछाक व्हायची. सर्दी खोकला झाला की तिला वाटायचं न्यूमोनिया किंवा टीबीच झाला बाळाला. एक दिवस इंजेक्शन नंतर बाळानं पाय हलवणं जरा कमी केलं. सुनंदाला वाटायला लागलं की आता बहुतेक त्याला पोलिओच होणार. या भीतीमुळं सुनंदा औषध नेहमी जरुरीपेक्षा जास्त घालायची. उलट यामुळंच बाळाला धोका पोहोचण्याचा संभव होता. सुनंदाला स्वतःलाही वरचेवर सर्दीचा त्रास होत असे आणि बाळाला काही झालं तर जास्तच, किंवा नवरा बाहेर फिरतीवर असला तरीही. तिला रेड चेस्टनट हे औषध सर्दीसाठी आणि बाळाच्या नवऱ्याच्या बाबतीत वाटणाऱ्या काळजीसाठी म्हणून दिलं. आता तिच्या दवाखान्यातील खेपा खूप कमी झाल्या आहेत. बाळासाठी, नवऱ्यासाठी आणि स्वतःसाठी ज्या खेपा घातल्या जात होत्या त्याही थांबल्या. सुशीलाबाई आणखी एक उदाहरण घेऊ. सुशीलाबाई वय 50 वर्ष. त्यांची मुलगी अपघातात मृत्यू पावली. तेव्हापासून तिचा छोटा मुलगा आनंद त्यांच्या जवळच होता. मुलीच्या मृत्यूने तर त्यांचं मन विदीर्ण झालंच होतं आणि अपघातांचा त्यांनी इतका धसका घेतला होता की आनंद विषयी त्यांना नेहमी काळजी वाटत राही. इतके दिवस त्याची शाळा जवळच होती, पण या वर्षी त्याला थोड्या लांबच्या शाळेत घातलं होतं. तो शाळेतून येण्यास थोडाही उशीर झाला, छातीत धडधडण सुरू होई. पाऊस पडायला लागला की त्यांना भीती वाटे. आता आनंद पावसानं भिजून येईल आणि त्याला सर्दी खोकला ताप तर येणार नाही ना. ताप आला तर वाटे हा टायफॉइड तर नसेल ना. त्या अगदी घाबरून जात. या नवीन लांबच्या शाळेत आनंदला घातल्यापासून त्यांना वरचेवर अपचन, सर्दी, डोकेदुखीचा त्रास होऊ लागला होता. जीवनात त्यांनी इतरही दुःख भोगली होती, पण मनाची विदीर्णता त्या दिसू देत नसत. हसदमुख राहत, पण रात्री मात्र गत आयुष्यातील दुःखद आठवणी मनात गर्दी करत. स्वतःसाठी त्या आल्याच नव्हत्या. आपलं दुःख आजार दिसू द्यायचा नाही असाच त्यांचा स्वभाव. यामुळं मी आनंदला औषध दिलंच, पण सुशीलाबाईंच्या स्वभावावरून त्यांना अग्रीमनी हे क्रमांक 1 यापूर्वी वर्णन केलेलं औषध दिलं आणि रेड चेस्टनटही दिलं. परिस्थितीला सामोरं जाण्याची शक्ती यामुळं मिळणार होती आणि शारीरिक तक्रारीही कमी होणार होत्या. शिवाय आनंदची अनाठायी काळजी त्यांना वाटणार नव्हती, त्यामुळं त्या आनंदचं संगोपन अधिक चांगलं करू शकणार होत्या. मंगलाताईंच्या पतिराजांचं ऑपरेशन चाललं होतं. त्या बाहेर वेटिंग रूम मध्ये बसल्या होत्या आणि एकदम त्यांच्या छातीत दुखायला लागलं. छातीत दुखण्याचं इतर कोणतंच कारण आढळून आलं नाही, म्हणजे अत्यंतिक काळजीमुळं आणि भीतीमुळंच हे घडलं होतं. नवऱ्या विषयी त्यांना वाटणाऱ्या काळजीसाठी रेड चेस्टनट दिलं आणि 15-20 मिनिटातच हळूहळू कळा थांबल्या. थोड्या वेळानं त्यांना झोपही लागली. झोपेतून त्या जाग्या झाल्या तोपर्यंत ऑपरेशन आटपलं होतं. सर्व काही व्यवस्थितपणे पार पाडलं होतं. धन्यवाद.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत.

0: मेकदा वेणू धोनी 90.4 FM KLE कनसु आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत हृदया संबंधित होणारे आजार कोणते आहेत आणि त्यावरती उपचार काय आहेत. आपल्या सोबत आहेत डॉक्टर माधव प्रभू, डायरेक्टर ऑफ क्लिनिकल सर्व्हिसेस केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ जनरल मेडिसिन केली जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज बेळगाव येथे त्यांना आपण ऐकणार आहोत. सर, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद, नमस्कार.
0: आज आपण वाढतं जे प्रमाण आहे हार्ट अटॅकचं त्याच्याबद्दल बोलणार आहोत. तर सुरुवातीला हे विचारेन की हार्ट अटॅक म्हणजे नेमकं काय होतं.
1: हार्ट अटॅक ही एक लूज टर्म अशी आपण वापरतोय. क्लासिकली हार्ट अटॅक म्हणजे मायकार्डियल इन्फॅक्शन. मायकार्डियल इन्फॅक्शन म्हणजे जशा आपल्या बाकीच्या अवयवांना रक्तवाहिनी असतात तशा आपल्या हार्टला सुद्धा रक्तवाहिनी असतात. त्याला आम्ही करोनरी आर्टरी म्हणतो. आणि त्या करोनरी आर्टरीमधनं रक्त जातंय हृदयाला आणि त्याचं फंक्शनिंग होतंय. ह्या रक्तवाहिनींमध्ये जर काही अडचण आली, ब्लॉकेज झाला, आपल्या तीन मेन वाहिनी असतात, त्या तीन वाहिनींमध्ये जेव्हा ब्लॉकेड येतोय त्या ब्लॉकेड आला की पुढे हृदयाला रक्त जात नाही किंवा पोहोचत नाही. त्यामुळे तो जो भाग असतो हृदयाचा जिकडे रक्त जात नाही पोहोचत नाही तो भाग आपला इन्फॅक्ट होतोय किंवा त्याचा तो भाग मरतोय. त्यामुळे त्या हार्टचं जे नॉर्मल बीट असते किंवा फंक्शन असते ते कमी होते. आणि जेव्हा हे सगळं होतंय त्यावेळेला जेव्हा हार्ट स्टॉप होतोय, हार्ट कसं आहे हा बॉडीचा पंप आहे, त्यामुळे जेव्हा हार्ट स्टॉप होतोय काम करायचं तेव्हा मेंदूला किंवा बाकीच्या अवयवांना रक्त जात याला आपण हार्ट अटॅक म्हणतो. आणि ज्यावेळेला छातीत दुखत असते त्यावेळेला हार्टला रक्त पोहोचत नसल्यामुळे ती हार्टची एक रिॲक्शन असते टू इस्चिमिया आणि त्या इस्चिमियामुळे आपल्याला दुखणं होते.
0: मग याची प्रमुख काय कारणं असतात की ज्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक येतो.
1: हार्ट अटॅकची कारणं जेव्हा आपण सांगतो त्याच्यात आपण मॉडिफायबल आणि नॉन मॉडिफायबल. मॉडिफायबल म्हणजे ज्याच्यात आपण काहीतरी करू शकतो. नॉन मॉडिफायबल म्हणजे ज्याच्यात आपलं काही कंट्रोल नाहीये, फक्त आपण थोडंफार त्याचे जे तीव्रता आहे ती कमी करू शकतो. तर नॉन मॉडिफायल मध्ये जीन्स असतील म्हणजे आपले जे अनुवंशिक आपले जे जीनेटिक कंपोजिशन आहे ते त्याच्यात आपल्याला काहीच करता येत नाही. ते आपली देन असते आई वडिलांकडून. असे नॉन मॉडिफायबल असतात. खरं मॉडिफाय थोडे आजार असतात जसे की हायपरटेन्शन म्हणजे अतिरक्त दाब असून दे किंवा मधुमेह असून दे किंवा जे चरबीचं प्रमाण जास्त असेल लिपिड आपण जे कोलेस्ट्रॉल म्हणतो ह्या गोष्टी जर जास्त असतील तरी हार्ट अटॅकची हे सगळे रिस्क फॅक्टर्स असतात. नंतर दारू, सिगरेट हे जे आपले मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहेत ज्याच्यात आम्ही कमी करून आपला रिस्क कमी करू शकतो हे पण रिस्क फॅक्टर्स आहेत हार्ट अटॅकसाठी. त्या व्यतिरिक्त स्ट्रेस, सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे आजकाल आपली जी लाईफस्टाईल आहे ती जास्तीत जास्त बसून असते, आपण ऍक्टिव्हिटी आपली कमी झालेली आहे, हे सुद्धा आपले मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहेत म्हणजे लॅक ऑफ एक्सरसाइज. या व्यतिरिक्त झोप कमी होणे, खूप वेळा आपल्या रात्री आपण रील बघत बसतो, टीव्ही बघत बसतो, नेटफ्लिक्सवरती सिरीज बघत बसतो, ह्यामध्ये आपल्या बॉडीला जी रेस्ट घ्यायचा जो टाईम असतोय म्हणजे झोपेचा जो टाईम असतोय तो रेस्ट घ्यायचा टाईम असतोय तो टाईम आपला कॉम्प्रोमाइज होतोय. त्यामुळे बॉडीची जी रेस्ट असते ती पूर्ण होत नाही. त्यामुळे हार्ट अटॅक्स येण्याची झोपेमुळे सुद्धा किंवा झोपेच्या डिस्टर्बन्समुळे सुद्धा हार्ट अटॅक होण्याची शक्यता वाढते.
0: म्हणजे अशी सगळी अनेक कारणं आहेत ज्याच्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक येऊ शकतो. मग असे काही सिम्पटम्स आपण सांगू शकू का की ज्याच्यामुळे आपल्याला थोडा अंदाज येईल की हार्ट अटॅकची ही लक्षणं आहेत?
1: साधारणपणे हार्ट अटॅक येण्याच्या थोड्या दिवसा आधीपासून आपल्याला हे सिम्पटम्स जाणवतात. म्हणजे कधी कधी छातीमध्ये दुखणे, असं चुरचुरल्यासारखं दुखतंय आणि छातीत दुखणे आणि ते दुखणं जे असते त्याला रेफर्ड पेन पण असतो म्हणजे ते दुखणं जे असते ते दुसरीकडे पण जाते म्हणजे साधारणपणे आपल्या डाव्या हाताच्या किरंगळीकडे.
0: अच्छा.
1: आणखी आपले जे ह्या जबडा असतोय त्या जबड्याकडे आणि डाव्या हाताला. छातीत तर असतंय डाव्या साईड बाजूला दुखणं. खरं त्याच्याबरोबरच ह्या गोष्टींमध्ये सुद्धा जर दुखणं असेल तर साधारणपणे ते हार्ट अटॅकचे सिम्पटम्स असे आपण म्हणतो. त्या व्यतिरिक्त जेव्हा घाम येतोय खूप असा दगदगून घाम येतोय आणि धाप लागते म्हणजे शॉर्ट डिस्टन्सेसला सुद्धा आपण जे पहिलं व्यायाम करू शकत होतो किंवा आपण जी चालू शकत होतो पळू शकत होतो हे सगळं आपल्याला करता येत नाही. त्यामुळे आपल्याला ह्याला आपण डिस्नियन एक्झर्शन म्हणतो म्हणजे धाप लागते. त्या व्यतिरिक्त छातीत धडधड होते म्हणजे हार्टबीट जास्त होते. हे सगळे सिम्पटम्स हार्ट अटॅकचे आहेत. त्या व्यक्तीला जेव्हा शुगर बीपी जास्त होते तेव्हा जरा चिड

0: चिड होते, डोकं दुखतंय, हे सगळे सिम्पटम सुद्धा असू शकतात.
1: मग एवढ्या सगळ्या लक्षणामध्ये कधीतरी आपण बघतो म्हणजे हार्ट अटॅक आला अचानक, म्हणजे पेशंट जात सुद्धा म्हणजे या लेवलची तीव्रता असते, तर मग हे कसं काय असतं?
0: त्याला सडन कार्डियक डेथ म्हणतात. प्रत्येक सडन कार्डियक डेथ ही हार्ट अटॅकमुळे होत नाही. हार्ट मध्ये कसं असते की तीन वेगळे सिस्टम असतात. एक तरी जसं इलेक्ट्रिकल सर्किट असतात आपले, तशी इलेक्ट्रिकल सिस्टम किंवा कंडक्शन सिस्टम असते हार्टची. त्यामध्ये जर काही रेट कमी जास्त झाला, त्याला आम्ही अरिदमिया म्हणतो, रेट जर कमी काही जास्त झाला तर सडनली डेथ होऊ शकते किंवा माणूस कोलॅप्स होऊ शकतो. दुसरं जसं मी सांगितलं, रक्तवाहिनी किंवा रक्त कमी पडते तेव्हा त्याला आपण मायकार्डियल इन्फॅक्शन म्हणतो. त्यामध्ये रक्त कमी होऊन ब्लॉकेजमुळे माणूस, खूप मोठा जर प्रमाणात ब्लॉकेज असेल तर त्याला मॅसिव्ह हार्ट अटॅक असं म्हणतो आपण, त्यामुळे सुद्धा माणूस कोलॅप्सून मरू शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा मसल जो असतो हार्टचा, म्हणजे हार्टचे जे हे असतात आपले स्नायू असतात किंवा मसल म्हणतो आपण, ते मसल जरी समजा डेथ व्हायला लागली किंवा त्याच्यात सूज आली, कित्येक कारणामुळे सूज येते, अल्कोहोलमुळे येऊ शकते किंवा ड्रग्जमुळे होऊ शकते, त्याला आपण कार्डिओमायोपॅथी म्हणतो. त्या मसलमध्ये जरी काही प्रॉब्लेम आला तरी सडनली डेथ होऊ शकते. ही वेगळी वेगळी कारणं आहेत कोलॅप्स होण्यासाठी. सगळे लोक जे सडनली पडून मरतायत किंवा हे होत आहेत ते सगळे फक्त हार्ट अटॅकमुळे नव्हे तर ह्या हार्टचे वेगळ्या वेगळ्या विकारांमुळे सुद्धा मृत्यू होण्याची शक्यता असते.
1: मग हे जे आपल्याला हार्ट अटॅक येतात किंवा आता आपण म्हणतो ना की म्हणजे कमी एजमध्ये, म्हणजे आता यंग जनरेशनमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढलंय, तर ह्याची काय स्पेशल अशी कारणं आहेत का?
0: हार्ट अटॅकचं प्रमाण यंग ह्याच्यामध्ये वाढलेलं आहे कारण आपलं लाईफस्टाईल खूप बदललेलं आहे. आता तुम्हीच जर बघितलं असेल तर आपल्या लहानपणी किंवा आपल्या जेव्हा आपण कॉलेजला वगैरे जात होतो तेव्हा आपलं जे खाणं होतं ते सहसा घरचं खाणं असायचं, जे आपली भाकरी भात असेल वगैरे. आजकालची पिढी जर तुम्ही बघितलं तर त्याच्यात खूपसे प्रोसेस्ड फूड किंवा रेडी फास्ट फूड जे म्हणतात खूप जास्त प्रमाणात आहे. आणि ह्यामध्ये तेल जे वापरलं जात आहे किंवा ह्यामध्ये स्पायसेस जे वापरले जातात, कुठलेही जे फूड आयटम्स वापरले जातात ते सगळे खूपसे फॅटी असतात आणि त्याच्यात काही क्वालिटीचे चेक्स नसतात, नंबर एक. नंबर दोन, झोप जी आहे, झोप पूर्ण होत नाही. खूप रात्रभर काम तर करतात नाहीतर आपले रील्स बघत असतात किंवा काही, त्यामुळे झोप अपुरी होते आणि ही अपुरी झोप हा खूप मोठा फॅक्टर आहे ह्या हार्ट डिसीज मध्ये. तिसरी, खूपशी सवयी आजकाल खूप जास्त प्रमाणात आहे, जसं स्मोकिंग, अल्कोहोल लिमिटच्या बाहेर व्हायला लागले, म्हणजे इझी ऍक्सेस आहे. पूर्वी असं गल्लोगल्लीमध्ये असे ऍक्सेस नसायचं, आता तुम्ही बघितलं तर पब्स, बार, सिगरेट आणि खूप लहान वयात एक्सपोजर झाल्यामुळे ह्या मुलांना खूप लगेच ह्या सवयी लागायला लागले. स्ट्रेस खूप आहे, खूपशा गोष्टी फ्रस्ट्रेशन वगैरे सहन करायची अजिबात क्षमता नाही आहे, त्यामुळे स्ट्रेस खूपच जास्त आताच्या पिढीमध्ये आहे. आणि दुसरं म्हणजे जी कुशनिंग असते, जी रिलेशनशिपची कुशनिंग असते, जी मित्र असतात किंवा आई वडिलांचा सपोर्ट असतोय किंवा घरात बायकोचा असून दे नवऱ्याचा असून दे हे सपोर्ट असतोय, तो सपोर्ट सुद्धा मिसिंग आहे. त्यामुळे सोशल इंटरॅक्शन आपले जास्तीत जास्त मोबाईल वरती व्हायला लागलेत आणि ऍक्च्युअल जीवनामध्ये कमी व्हायला लागले, त्यामुळे हे इमोशनल आणि सोशल कुशन जे पूर्वी होते ते सुद्धा कमी झालेले आहेत. या सगळ्या गोष्टी एकदम आल्यामुळे प्रमाण कदाचित वाढलेलं आहे. पूर्वी सुद्धा डेथ व्हायची, आपल्याकडे सोशल मीडिया वगैरे नसल्यामुळे कळत नव्हतं की डेथ व्हायले वगैरे, तर ह्याचं प्रमाण आता वाढलेलं आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समाजामध्ये आलेल्या आहेत.
1: काही केसेस अशाही आहेत सर, म्हणजे जसं आम्ही न्यूज वरती बघतो वाचतो त्यामध्ये दाखवलं जातं की म्हणजे कुठलंही बॅड हॅबिट्स नाही आहे आणि हेल्दी लाईफस्टाईल आहे त्यांची, एक्सरसाइज वगैरे जे काही असेल त्यांचं रुटीन व्यवस्थित आहे, पण तरी सुद्धा त्यांना हार्ट अटॅक येतो आणि मग म्हणजे त्यांना वाचवूही शकत नाही इथपर्यंत असतं ते. मग
0: आता मी तुम्हाला जसं पहिल्यांदा म्हटलं की नॉन मॉडिफायबल थोड्या गोष्टी असतात जे अनुवंशिक असतात, त्याच्यात थोडे आजार जसे की अरिदमियाज असतील किंवा म्हणजे हार्ट रेटचे जे रिदम असते त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल कंडक्शन सिस्टीम मध्ये, किंवा मसलला जर सूज असेल त्याला आपण जसे की हायपरट्रॉफिक ऑब्स्ट्रक्टिव्ह हार्ट डिसीज म्हणतो, कार्डिओमायोपॅथी, त्याच्यात सुद्धा सडन कार्डियक डेथ होऊ शकते. ह्याच्यात कधी कधी फॅमिली, आता HOCM जे आपण म्हणतो त्यामध्ये फॅमिली हिस्ट्री असते, म्हणजे साधारणपणे कोणीतरी घरात तरुणपणात गेलेलं असतं किंवा अशी काही फॅमिली हिस्ट्री पण असते, तर अनुवंशिक गोष्टी पण असतात. त्यामुळे एक्झॅक्ट पिनपॉइंट करणे की कारण काय आहे डेथचं, फक्त हार्ट अटॅकच आहे काही दुसरं काही कारण आहे ते सुद्धा आपल्याला सांगता येत नाही खूपशा केसेसमध्ये, अनलेस वी डू अ पोस्टमार्टम. त्यामुळे सगळ्याच ह्या केसेस हार्ट अटॅकमुळे होत असेल असं काही नाहीये.
1: हार्ट अटॅक आल्यानंतर सर पहिल्यांदा म्हणजे फर्स्ट एड म्हणून आपण काय करावं?
0: एकतर आपल्याला असं हे समजून घेतलं पाहिजे की कुठलेही सिम्पटम इग्नोर करता कामा नये, कारण असं बघितलं गेलं की पहिल्या एक दोन तासात जर तुम्ही लगेच ट्रीटमेंट घेतली तर पेशंट जगू शकतोय आणि नॉर्मल होऊ शकतोय.

0: खूप वेळ जर अंगावर काढला किंवा खूप वेळ आपण डिले केला हॉस्पिटलला तर ह्याचे जे आउटकम असतो तो खूप वाईट असतोय. त्यामुळे लगेच डॉक्टरकडे घेऊन जायची सोय आपण केली पाहिजे. दुसरं, आपल्या घरी जर नायट्रोग्लिसरीन किंवा एकॉस ॲस्प्रिन ह्या गोळ्या असतील तर ह्या गोळ्या जिभेखालती ठेवू शकतो. म्हणजे जेणेकरून काय होतं की ह्या नायट्रोग्लिसरीनमुळे जे रक्तवाहिनी असते ती थोडी डायलेट होते, त्यामुळे थोडंफार रक्त जाऊ शकते किंवा ॲस्प्रिनमुळे क्लॉट हे होऊ शकते. तर हे लगेच आपण आपल्या घराजवळ कुठलं फार्मसी असेल किंवा घरी जर आपण ठेवलं असेल तर तुम्ही हे लगेच घेऊ शकता, पेशंटला देऊ शकता. CPR शिकलं पाहिजे. खूप वेळा जीव थोड्या वेळात हार्टला आपण रिस्टार्ट करू शकतो जेव्हा आपण कोलॅप्स होते पर्सन तेव्हा. त्यामुळे CPR बद्दल माहिती ही आपण सोशल मीडियावरती किंवा आपल्या आता JNMC KLE मध्ये आपण शिकवतोय सुद्धा लोकांना, नॉर्मल आपल्या ले पर्सन किंवा जे डॉक्टर नाही आहेत अशा लोकांना सुद्धा आम्ही CPR शिकवतो. आणि हे CPR सगळ्यांनी शिकून घ्यावं. जर काही गरज लागली तर CPR करणे, अक्षरशः हॉस्पिटलपर्यंत CPR करून पेशंटला आणता येते आणि जगवू शकतो पेशंटला, त्यामुळे CPR करू शकतो. ह्या काही थोड्या अशा गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. पेशंटला पाणी देणे किंवा पेशंटला काहीतरी दुसरं लसूण वगैरे आपण जे करतो त्या सगळ्या गोष्टी करायच्या नाही, कारण जेव्हा अशा कंडिशनमध्ये आपण पाणी जेव्हा देतो जेव्हा पेशंटची शुद्धी नसेल तर ठसका लागून त्याचा निमोनिया होऊ शकतो. त्यामुळे अशा गोष्टींपासून केअरफुल राहायला पाहिजे.
1: CPR तरी आपण प्रॅक्टिकलीच बघितलं पाहिजे, पण जर थोडक्यात आपण सांगायचं म्हटलं तर किती सेकंदामध्ये किती वेळा आपण प्रेस करायचं असं काही काउंटिंग आहे?
0: नाही, काउंटिंग आहे मॅडम, ते आपण शिकवतोय सुद्धा. आणि त्याची जी रिदम असते म्हणजे फास्ट स्लो वगैरे असं करता कामा नये, एकच हेनी द्यावे लागतात आपल्याला. तर जवळजवळ 100 हे द्यावे लागतात मिनिटाला आणि श्वास वगैरे पण द्यावा लागतो. त्यामुळे ते आपण ट्रेनिंग आपण देऊ शकतो जेकडे हे असेल. बेसिक जरी रेट वगैरे जरी आपण नाही बघितला तरी बेसिकली हार्टला आपण जे प्रेशर देऊन रिव्हाइव्ह करायची प्रयत्न असतोय तो केला पाहिजे पेशंटसाठी
1: नक्कीच. आणि सर मग हार्ट अटॅक साठी आपण कोणत्या अशा टेस्ट आहेत ज्या प्रिकॉशन म्हणून आपण करून घ्याव्यात?
0: 40 वयाच्या नंतर आपली शुगर, BP आणि ECG या तीन गोष्टी प्रत्येक वर्ष किंवा 2 वर्षात एकदा केलेल्या बऱ्या, कारण साधारणपणे 40 वर्षानंतर हार्ट अटॅक होण्याची शक्यता जास्ती असते. बायकांमध्ये जेव्हा पाळी असते त्यावेळेला हार्मोन्स प्रोटेक्ट करतात बायकांना, हार्ट अटॅक होण्याची शक्यता कमी असते. पाळी संपल्यानंतर हार्ट अटॅक होण्याची शक्यता पुरुषांएवढीच असते. जे आपल्या हे असतात लेडीज असतात किंवा बायका असतात त्यांची शक्यता पाळीपर्यंत प्रोटेक्टिव्ह असते. तर आजकाल काय व्हायला लागले की अल्कोहोल घेतात बायका, ड्रिंक्स घेतात किंवा स्मोक करतात. एक समजून घ्या की जेवढा पुरुषांना अल्कोहोलचा त्रास होतोय त्याच्या कित्येक पट बायकांना अल्कोहोलचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे बायकांनी अल्कोहोल शक्यतो अवॉइड केलं पाहिजे. आणखी 40 नंतर दोन्ही पुरुष किंवा बाई असून दोघांनीही सुद्धा आपले शुगर, BP आणि ECG टेस्ट करून घेतलेली बरी. म्हणजे आपल्याला जर काही त्रास होत असेल तर लगेच त्याच्यामध्ये आपण ट्रीटमेंट देऊन ते कमी करू शकतो. या व्यतिरिक्त हेल्दी लाईफस्टाईल ह्याबद्दल माहिती घेतली पाहिजे. आपण रील्स बघतो त्यापेक्षा एक्सरसाइज कसे करावे, डाएट काय ठेवावं ह्या गोष्टीवरती. आता डाएटचं पण असं झालं की प्रत्येक डायटिशियन आपलं म्हणजे काय खावं एवढे कन्फ्युजन होते. शक्यतो आपलं जो ट्रेडिशनल डाएट असतोय, भाजी भाकरी असून दे किंवा भात असून दे, आमटी असून दे, ह्या गोष्टी ज्या आपल्या घरी आम्ही पूर्वी खात होतो त्याच गोष्टी आपल्या हार्टला आणि आपल्या बॉडीसाठी बऱ्या आहे. म्हणजे ओबेसिटी जी आहे आपण त्याच्याबद्दल आपण जास्त विचार करत नाही किंवा जी आपलं हे वाढते ना, ओबेसिटी म्हणतो आपण, वजन वाढतंय त्याकडे खूप कमी लक्ष देतो आपण. ते आपण कंट्रोलमध्ये आणलं पाहिजे कारण त्याच्यामुळे सुद्धा खूपसे त्रास होऊ शकतात.
1: मग सर एखाद्याला हार्ट अटॅक येऊन गेला असेल एखादा मायनर आणि मग ते जर एक्सरसाइज करायचं म्हटलं तर त्यांच्यासाठी ते सेफ आहे का?
0: दोन गोष्टी आहेत ह्यात. एक आपण जे सायलेंट हार्ट अटॅक म्हणतो म्हणजे ज्यामध्ये सिमटम्स नसतात, चेस्ट पेन नसतोय, खरं कधी कधी स्वेटिंग होऊन धाप वगैरे सुरू होते, हे सायलेंट अटॅक्स असतात. साधारणपणे वृद्धांमध्ये आणि डायबेटिक्समध्ये हे सायलेंट हार्ट अटॅक्स येतात. दुसरं तुम्ही जे म्हणताय ते हार्ट अटॅक येऊन गेला असेल, कदाचित मायनर अटॅक होऊन इग्नोर केले असतील सिमटम्स, त्यांना पण आपल्या ECG नंतर कळते की हे आहे म्हणून. खरं हार्ट अटॅक आल्यानंतर एक्सरसाइज हे मॉडिफाय केलेच पाहिजेत. आपण जे पहिले जिममध्ये करायचो, वजन उचलायचो, ह्या सगळ्या हार्ट ह्याच्यापासून आपण राम राहिलं पाहिजे. क्वालिफाईड कोचेस असतात किंवा डॉक्टर्स असतात, हे तुम्हाला एक्सरसाइज कुठले करावे, कुठल्या एक्सटेंट पर्यंत करावे हे सगळं तुम्हाला शिकवू शकता. एकच गाईडलाईन अशी आहे की आपल्या हार्टला झेपेल एवढाच व्यायाम करायचा, खूप जास्त करायला जायचं नाही, हे आपण पाळलं पाहिजे.
1: आपलं बदललेली जीवनशैली आणि हा जो ताणतणाव आहे त्याच्यामुळे झोप अपुरी होते, हे सगळं जे बदललेलं आहे त्याचा हृदयावरती कसा परिणाम होतो सर?
0: खूपच वाईट परिणाम होतोय. आपल्याला कळून सुद्धा येत नाही की आपण केवढा स्ट्रेस घेतोय, तो स्ट्रेस सगळा हार्टवरती आणि आपल्या

0: सायकोलॉजीवरती होत असतोय आणि कॉन्स्टंट प्रेशर खाली असतोच आपण, आणि बदलत्या लाईफस्टाईलमुळे जेवण आपलं बरोबर नाहीये, झोप बरोबर नाहीये, कधी कधी स्थूलता येते, वजन वाढल्यामुळे झोप स्लीप ॲपनिया म्हणतो आपण, म्हणजे झोप अपुरीच नाही तर झोप मोड होते मध्ये मध्ये आणि ते सुद्धा आपल्याला कळत नाही, त्यामुळे सुद्धा हार्टला प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यामुळे ह्या झोपेचे आणि लाईफस्टाईल डिसऑर्डर्समुळे खूप त्रास होतोय. आपलं स्क्रीन टाईम जे आहे मोबाईलचं ते शक्यतो कमीत कमी ठेवलेलं बरं ह्या दिवसांमध्ये.
1: याच्या व्यतिरिक्त सर, हार्ट अटॅक पेशंट असतील किंवा हार्ट अटॅक येऊ नये म्हणून एकंदरीतच आपण आपल्या आहारावरती कसं लक्ष ठेवावं?
0: एकतर तेल आणि मीठ कमी केलं पाहिजे, गोड प्रमाणाबाहेर घेता कामा नये, ह्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत. वजन कमी केलं पाहिजे, 40 नंतर आपल्या सगळ्या टेस्ट करून घेतल्या पाहिजेत. स्ट्रेस कमी करण्यासाठी योगा मेडिटेशन ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. शक्यतो रिलेशनशिप्स कसे जपू शकतो, आजकाल काय होतं आजकालच्या पिढीमध्ये जरासं काही झालं तर लगेच भांडणं होतात, डिवोर्स होतात, ह्या गोष्टी बऱ्या नाही आहेत. आपले रिलेशनशिप्स वाचवले पाहिजेत, नवीन रिलेशनशिप्स नवीन मैत्री केली पाहिजे. ह्या गोष्टी केल्याने आपले जे रोजचे स्ट्रेस असतात ते आपण शेअर करू शकतो कुणाबरोबर तरी आणि त्यामुळे सुद्धा आपले स्ट्रेस कमी होत असतोय. हे रिलेशनशिप्स वाढवले पाहिजेत. आणखी बाकीचे जे युजुअल हे आहेत की जेवण आपण शक्यतो आपण जे पूर्वी आपले आहार होता तोच जेवण जेवलं पाहिजे. व्यायाम केला पाहिजे नियमितपणे. आपले जे रेकमेंडेशन आहेत ते दिवसाला 30 मिनिट असे आठवड्यातले 5 दिवस तरी व्यायाम केला पाहिजे. म्हणजे 150 मिनिट आठवड्यामध्ये तरी मिनिमम व्यायाम केला पाहिजे, जेवढा आपल्याला झेपेल तेवढा, म्हणजे जो व्यायाम आपल्याला झेपेल तो 150 मिनिट आठवड्यामध्ये तरी केले पाहिजे. हे सगळं केल्याने आपण हेल्दी राहू शकतो.
1: एकंदरीत हार्ट अटॅक होण्याची कारणं अनेक आहेत आणि त्याच्यामध्ये आपली जी बदललेली जीवनशैली आहे तो एक मेन भाग असू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त प्रमुख कारण खूप सारी सांगितलीत आपण. कार्यक्रमाच्या शेवटी सर आपण आपल्या लिस्नरना काय एखादा मेसेज देऊ?
0: आता लोकांमध्ये खूप मोठी भीती म्हणजे कोविड वॅक्सिन मुळे होणार हार्ट असं म्हटलं जातं. खरं मॉडर्ना आणि फायझर हे जे वॅक्सिन्स आहेत ते आपण इकडे भारतामध्ये दिलेले नाही आहेत आणि त्यामध्ये सुद्धा वॅक्सिन दिलेल्या थोड्या वेळामध्ये ते होऊ शकतं, 1-6 महिने 1 वर्षामध्ये. तशी काही भीती सध्या आपल्याला नाही आहे, त्यामुळे ती एक जी गोष्ट आपल्या डोक्यामध्ये आहे ती काढून टाका. आपल्या हातात जे रिस्क फॅक्टर्स आहेत, स्मोकिंग, अल्कोहोल, स्ट्रेस, वेट वाढणे किंवा डाएट एक्सरसाइज, ह्या गोष्टींवरती लक्ष द्या. ज्या गोष्टींवरती आपला कंट्रोल नाही आहे त्याच्याबद्दल आपण काही करू शकत नाही, त्याबद्दल विचार करू नका. हार्ट अटॅक येईल ह्या भीतीने तुम्ही भीतीनी न जगता त्याबद्दल आपण काय करू शकतो ह्याच्यावरती जास्त लक्ष दिलं तर आपल्याला कदाचित हार्ट अटॅक होणारच नाही, हा माझा सगळ्यांना मेसेज आहे.
1: थँक्यू सो मच सर, एवढ्या महत्वाच्या विषयाबद्दल तुम्ही बोलण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच.
0: धन्यवाद.
1: विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधोनी 90.4 FM वरती ऐकत होतो, डॉक्टर माधव प्रभू सर आपल्या सोबत होते, जे डायरेक्टर ऑफ क्लिनिकल सर्व्हिसेस केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ जनरल मेडिसिन केली जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज बेळगाव येथे कार्यरत आहेत. हृदयाशी संबंधित होणारे आजार आणि त्याच्यावरती उपचार काय आहेत हा आजचा विषय होता. कसा होता कार्यक्रम मला जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.
2: India's first multi-speciality Ayurvedic hospital now in Shahpur, Belgavi. An NABH recognized Ayurvedic hospital with the facilities of Suvarna Bindu Prashna, Srushti Santana Utpatti Kendra, Priyambu, Skin and Hair Care, Ayur Cardiology, Abhaya, Cancer Care, Eye Care, ENT, Oral Care, Panchkarma, Diet and Lifestyle Modification, Weight Management and Beauty Enhancement Treatments. For your entire healthy lifestyle, visit the Ayur World, KLE Hospital and Research Center, Shahpur, Belgavi. Phone 0831-248-6286.

0: रणुध्वनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण केली आयुर्वेदा हेल्थ गाईड हा प्रोग्राम ऐकणार आहोत.
1: नमस्कार, मी डॉक्टर कादंबरी संदीप सगरे, असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ क्रियाशारीर केली श्री बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल बेळगावी इथून तुमच्याशी संवाद साधत आहे. आज आपण आयुर्वेदा आणि प्रकृती याचा काय संबंध आहे याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. तर आयुर्वेदामध्ये प्रकृतीला फार असं मोलाचं स्थान दिलं गेलं आहे. सो प्रकृती म्हणजे काय? तर आपण आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्या शरीराचा असणारा एक मूळ स्वभाव असं म्हणू शकतो आणि यालाच आयुर्वेदामध्ये आपण प्रकृती, शरीराची असणारी किंवा व्यक्तीची असणारी प्रकृती असं म्हटलं जातं. तर आयुर्वेदामध्ये वात, पित्त आणि कफ असे तीन प्रकारचे दोष सांगितले गेले आहेत, जे दोष आपल्या मानवी शरीराचे अस्तित्व, आपल्या दैनंदिन ज्या काही क्रिया आहेत, म्हणजे ज्या शरीराच्या क्रिया आहेत, त्या शरीराच्या क्रिया या दोषांमुळे साध्य आहेत. हे दोष अगदी गर्भनिर्मितीच्या पहिल्या क्षणापासून आपल्या शरीरामध्ये असतात. ह्यांचा चढ उतार तरतमता होत राहत असते. तरतमता म्हणजे काय? कधी जास्त होतात, कधी कमी होतात, पण हे प्राकृत असतं. आणि याच चढ उतारामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये जो फरक पाहायला मिळतो, जी विशिष्टता पाहायला मिळते, जी गुणवैशिष्टता पाहायला मिळते, ती ह्या दोषांच्या चढ उतारामुळे. सर त्याचं एक उदाहरण म्हणजे एका व्यक्तीचा बांधा हा अगदी सडपातळ असेल तर त्याचबरोबर दुसऱ्या व्यक्तीचा बांधा हा अगदी सुदृढ असा असणार आहे. एका व्यक्तीच्या केसाचा रंग, डोळ्यांचा रंग हा काळा असणार आहे तर दुसऱ्या व्यक्तीच्या केसांचा रंग, डोळ्यांचा रंग हा तपकिरी असणार आहे. एका व्यक्तीचा आवाज हा अगदी गोड, मधुर आणि सुरेला असा असेल तर दुसऱ्या व्यक्तीचा आवाज हा थोडा कर्कश असणार आहे. सो ही काही जी गुणवैशिष्ट्यता किंवा व्यक्तीमध्ये असणारी जी काही विविधता आहे यालाच आम्ही प्रकृती असं म्हणतो आणि आयुर्वेदामध्ये याला दोष प्रकृती असं म्हटलं जातं. दोष प्रकृती म्हणजेच एका व्यक्तीमध्ये वातदोषाचं प्राधान्य असेल, दुसऱ्या व्यक्तीमध्ये पित्तदोषाचं प्राधान्य असेल, तिसऱ्या व्यक्तीमध्ये कफदोषाचं प्राधान्य असेल. तर ही जी काही दोषांमधली चढ उतार किंवा दोषांमधली तरतमता आहे, ह्या तरतमतेमुळे त्यांच्या क्रियामध्ये कधीच अडथळा निर्माण होत नाही, हे अगदी प्राकृत असतं. पण जर हे दोष अगदी जास्त प्रमाणात वाढले गेले, जास्त प्रमाणात असंतुलित झाले, तर मात्र ह्या दोषांचं रूपांतर हे दूषितीकरणामध्ये होणार आहे. ह्या दोषामुळे शरीराचं दूषितीकरण होणार आहे आणि यालाच आम्ही आयुर्वेदामध्ये विकृती असं म्हणतो. सो ह्याच विकृतीमुळे पुढे जाऊन नवनवीन अशा रोगांना आमंत्रण दिलं जातं. मग ह्या प्रकृतीचं आयुर्वेदानुसार चिकित्सेच्या दृष्टीने कसं काय महत्व आहे? तर आयुर्वेदानं या प्रकृतीला चिकित्सेच्या दृष्टीनं खूप असं मोलाचं स्थान दिलं आहे. ते म्हणजे कसं? प्रकृतीनुसार चिकित्सा ठरवली जाते आयुर्वेदामध्ये. ते कसं? जसा रुग्ण आला की ती रुग्णाची पहिल्यांदा जी आम्ही परीक्षा करतो ती म्हणजे प्रकृती परीक्षा. एकदा का रुग्णाची आम्ही प्रकृती परीक्षा केली तर त्या रुग्णाची असणारी प्रकृती आम्हाला समजते. प्रकृती समजली की त्याच्यामध्ये असणारी विकृती समजते. विकृती म्हणजे काय? कोणते दोष हे असंतुलित झालेले आहेत, कोणते दोष हे दूषित झालेले आहेत आणि त्या दोषामुळे त्याला कोणत्या समस्या जाणवत आहेत. एकदा प्रकृती परीक्षण झालं की मग प्रकृती परीक्षणानुसार व्यक्तीमध्ये आयुर्वेदानुसार चिकित्सा ही वेगळी वेगळी दिली जाते. सो त्याचं उदाहरण म्हणजे आम्ही ज्या काही पंचकर्म थेरपीज करतो, म्हणजे अभ्यंग असेल, अभ्यंग ज्याला बॉडी मसाज म्हणतात, आणि त्या अभ्यंगासाठी जे आम्ही तेल वापरतो, त्या तेलाचे गुण हे अगदी उष्ण असेल किंवा तीक्ष्ण असतील, तर ते तिन्ही प्रकारच्या प्रकृतीमध्ये आम्ही सेम तेल वापरू नाही शकत. का? तर उदाहरण म्हणजे वातप्रधान प्रकृतीचा व्यक्ती आहे ज्याचे वाताचे गुण जास्त आहेत, म्हणजे ज्याच्या शरीराचे मूळ गुण हे वाताचे आहेत, वातदोषाचे, म्हणजेच वृक्षगुण असतील, शीत असेल, लघु असेल, तर त्याला आम्ही जे तेल वापरतो त्या तेलाचे गुण हे उष्ण तीक्ष्ण असतील तर त्याच्यामुळे त्याचा शीतगुण कमी होणार आहे, त्याच्या बॉडीतली वृक्षता कमी होणार आहे तेलामुळे आणि तिथं स्निग्धता वाढवली जाणार आहे. त्याच्यानंतर जे आम्ही स्वेदन देतो त्याला, म्हणजे जे स्टीम बात असते, त्याच्यामुळे त्या तेलाचं ऍब्झॉर्प्शन म्हणतो किंवा जो तेल जे चांगल्या प्रकारे शोषलं जाणार आहे बॉडीमध्ये. ही क्रिया आम्ही वातप्रधान प्रकृतीमध्ये केली म्हणजे अभ्यंगाने मसाज दिला तर त्याला फार चांगल्या रीतीनं बरं वाटणार आहे. पण तेच तेल आम्ही पित्तप्रधान व्यक्तीला वापरलं तर तिथे काय होईल? तर त्याच्या त्या व्यक्तीचे मूळ गुण हे उष्ण आणि तीक्ष्ण असणार आहेत. परत आम्ही जे तेल वापरत आहे त्या तेलाचे गुणसुद्धा उष्ण तीक्ष्ण आहेत. त्याच्यानंतर मसाज झाल्यानंतर आम्ही जे त्याला स्वेदन देणार आहे त्याच्यामुळं परत त्याच्या शरीराचे उष्ण तीक्ष्ण गुण वाढवले जाणार आहेत. आणि मग याचे दुष्परिणाम म्हणून त्याच्या शरीरावर रॅशेस येण्याची शक्यता आहे. तर आम्ही व्यक्ती व्यक्तीमध्ये चिकित्सा सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची निवडतो आपल्या प्रकृतीनुसार, म्हणजेच आपल्या मूळ

स्वभावानुसार. सो ह्याचं अजून एक उदाहरण म्हणजे औषध सेवन. म्हणजे जे काही आम्ही आयुर्वेदानुसार औषध निवड करतो किंवा औषधं दिली जातात, ती सुद्धा प्रकृतीनुसार प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची औषधं दिली जातात. त्याचं उदाहरण म्हणजे कफप्रधान व्यक्ती आहे. कफप्रधान म्हणजे ज्याच्यामध्ये कफाचे गुण जास्त आहेत, म्हणजे स्निग्ध गुण असेल, श्लक्ष्ण गुण असेल, गुरुगुण असेल, हे गुणांचं प्राधान्य जास्त आहे एका व्यक्ती.

0: टेली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: नमस्कार, तुम्ही ऐकतात वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू. आजच्या साहित्यिक आपल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर नीता दौलतकर यांना. त्यांच्या वाचनामध्ये आलेल्या पुस्तकाबद्दल त्या आपल्याला माहिती देणार आहेत. डॉक्टर नीता दौलतकर ज्यांनी MN हिंदी मराठी केलेला आहे, लोकसाहित्यावरती त्यांची PhD झाली आहे, टॅरो कार्ड रीडर आहेत आणि पुस्तक प्रेमी सुद्धा. तेव्हा जास्त वेळ न घालवता कार्यक्रमाला सुरुवात करते. तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर नीता दौलतकर हिंदीची लेक्चरर असल्यामुळे मी हिंदीची काही पुस्तकं वाचलेली आहेत. त्यामध्ये एक सगळ्यात जास्त पुस्तक जे मला आवडलं होतं त्याचं नाव आहे दर्दजा. गोव्याच्या जयश्री राय यांनी लिहिलेलं आहे. हे पुस्तक आवडण्याचं कारण म्हणजे हे अगदी एका वेगळ्या विषयावरती लिहिलं गेलेलं पुस्तक आहे. आपल्याला माहिती आहे की सुंता ही पुरुषांची केली जाते, खरं स्त्रियांची सुद्धा सुंता केली जाते, त्यांचाही खतना केला जातो. हा नवीन विषय लेखिकेनं दर्दजा ह्या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. दर्दजा, दर्दजा म्हणजे जी दुःखातूनच, दर्द मध्येच जी उत्पन्न होते ती दर्दजा. स्त्री ही अशीच आहे, तिच्या पाठीमागे जी दुःख आहेत ती काही कमी नाही आहे. तसं पाहायला गेला तर स्त्री जन्मतापासूनच ती कायम दुःखातच असते. आपल्या देशात काही ठिकाणं अशी आहेत, मुलगी जेव्हा जन्माला येते, उदाहरणच द्यायचं झालं तर राजस्थानमध्ये, तर मुली जन्मल्या तर त्यांना मारून टाकण्यात येतं. एक तर उकळत्या दुधात टाकलं जातं, किंवा खुर्चीचा पाय तिच्या कंठावरती ठेवला जातो, किंवा तिचा गळा दाबून मारला जातो. हे तर आपल्याला माहीतच आहे. हे दुःख सहन करत करतच स्त्री पुढे वाढत जाते. तर ही दुःखाची परंपरा फक्त आपल्या देशातच आहे असं नाही, तर जगातल्या अनेक देशांमध्ये आहे. ही जी सुंताची परंपरा मी जे म्हणाले, तर ती इ.स. 5व्या शतकात मिस्रमध्ये प्रचलित होती. फेरोच्या काळात धार्मिक आणि सांस्कृतिक रूढी रिवाजांच्या नावावर पश्चिम, पूर्वी, उत्तर पूर्वी आफ्रिका, इजिप्त, आशियाचा काही भाग, खाडीचे काही देश मिळून एकूण 28 देशांमधून ही प्रथा चालू आहे. सुदान, सोमाली, दजिबॉट, इरिट्रियाचा काही भाग, इथिओपिया, माली मध्ये प्रत्येक वर्षी अनगिनत मुली मरणाच्या दाढीत जातात ह्या प्रथेमुळे. विश्व स्वास्थ्य संघटनेच्या हिशोबाने पाहिल्यास 14 करोड स्त्रिया, ज्या 10 करोड 10 लाख स्त्रिया आफ्रिकन आहेत, ज्या या प्रथेला बळी पडलेल्या आहेत. सुन्ना केल्याने स्त्रियांना वेदनामय रक्तस्राव होतो, लघवीचे इन्फेक्शन होते, जखमांचे इन्फेक्शन होते, रक्तात विष पसरतं, टेटनस, हेपेटायटिस आणि HIV अर्थात एड्स ही त्यांना होतो. त्या सुन्नाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. इथिओपियामध्ये याला फालाशास म्हणतात आणि हे नवजात मुलीचे केले जाते. अमहारामध्ये मुलगी जन्मलेल्या 8व्या दिवशी तिची सुन्ना केली जाते. अडेरे ओरोमामध्ये 4 वर्षांपासून किशोरावस्थापर्यंत ही प्रथा केली जाते. सोमालीमध्ये 4 ते 9 वर्षांच्या मुलीची ही खतना करतात. काही लोक लग्नाच्या अगोदर करतात तर काही पहिल्या गर्भाच्या आधी अथवा नंतर लगेच पण करतात. तर ही परंपरा अतिशय भयानक असल्यामुळे काही लोकांनी ती परंपरा बंद करण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे. तर आज FGM म्हणजे फिमेल जेनाइटल म्युटिलेशन, म्हणजे महिला जननांग विकृती, ही प्रथा बंद करण्यासाठी युनिसेफ NGO बरोबर काम करत आहे. मीडियाने पण त्यांना भरपूर सहकार्य दिलेलं आहे. अनेक कलाकारांनी कविता, कहाणी, नाटक, फिल्म, पेंटिंग यांच्या माध्यमातून लोकजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. जगातल्या 16 संस्थांनी यात महत्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे. यामध्ये येतात टू मेनी आफ्रिका, आफ्रिकन ओमेनस ऑर्गनायझेशन, बॅन FGM, कॅम्पेन अगेन्स्ट FGM, डॉटर ऑफ ईव, UK वगैरे वगैरे ह्या अशा संस्था आहेत. ह्या संस्थांचा एकच उद्देश आहे FGMला पूर्णपणे संपवणं. आंतरराष्ट्रीय सरकारी गैरसरकारी संस्था, उदाहरणार्थ ह्युमन राईट्स कन्व्हेन्शन, युनिसेफ, हु वगैरेने पण यांचा निषेध केलेला आहे. याबरोबरच शिक्षण, अंधविश्वास आणि पुरातन पंथी मानसिकता संपवणं पण जरुरी आहे, याच्यावर सुद्धा काम केलं जाते. याच्यावरच आणखीन एक पुस्तक लिहिलं गेलेलं आहे अस्मा एल डेरेर या लेखिकेनं. इंग्लिशमध्ये अर्थात ते वुमन व्हाय डू यू वीप हे या पुस्तकाचं नाव आहे. 1982 पुस्तक लिहिलं गेलेलं आहे. तर अनेक देशांनी म्हणजे ह्या रूढीला ऑस्ट्रेलिया, कॅनडा, बेल्जियम, UK, अमेरिका, स्वीडन, डेन्मार्क स्पेन मध्ये बॅन केलं गेलं आहे. इतकंच नाही तर याला अपराध सुद्धा मानलं गेलेलं आहे. तर ही परंपरा जरी काही ठिकाणी बॅन करण्यात आलेली आहे तरी सुद्धा ही काही ही परंपरा अजूनही काही देशातून चालू आहे. तर 28 आफ्रिकन देशांमध्ये ही परंपरा आजही चालू आहे. मायनॉरिटी ग्रुप इंटरनॅशनलच्या सांगण्यानुसार उत्तरी सुडान, इथिओपिया, माली या देशात ही प्रथा 90% चालू आहे. तर सोमालिया, जिबुती मध्ये 100% महिलांमध्ये ही परंपरा पाळली जाते. तर ही परंपरा पाळायची काही कारणं पण आहेत. त्या ही कारण जी आहेत त्याच्यात असं सांगितलं गेलेलं आहे की स्त्रीची जी कामवासना आहे ती दबली जावी, लग्ना अगोदर तिनं पवित्र राहावं, तिचा नवऱ्याशिवाय तिनं इतर कुणाशी संबंध ठेवू नयेत. म्हणजे तिच्या मनात जर ती इच्छाच उत्पन्न झाली नाही तर ती कुणाशी संबंध ठेवू शकणार नाही इतर लोकांशी. ही त्यांची त्या पाठीमागची भूमिका आहे. आणि जर हे जर तुम्ही केला नाहीत, म्हणजे ही परंपरा पाळली गेली नाही, तर त्या व्यक्तीला समाजापासून बहिष्कृत केलं जातं. त्या मुलीचं लग्न होत नाही, तिला अपवित्र मानलं जातं. इतकंच नाही तर तिला वेश्या म्हणून हिनवलं जातं, वेश्यावृत्तीशी तिचा संबंध जोडला जातो. आणि अशा मुलींना अनैतिक, नाजायज असं मानलं जातं. धन, जमिनी, जनावरांमध्ये तिला हिस्सा दिला जात नाही. आणि अशा मुलींना जी मुलं होतात त्यांना सुद्धा हरामी म्हणून संबोधलं जातं. ह्या स्त्रीच्या हातचं खाणं पिणं वर्ज्य केलं जातं. इतकंच नाही तर त्या व्यक्तीचा स्पर्शसुद्धा वर्ज्य केला जातो. तर त्यामुळे मग आपल्या समाजापासून तुटू नये ह्यासाठी ह्या मुली मनात नसलं तरी पण ही परंपरा पाळतात. तर ह्या सुन्नेतला सुन्नती जी केली जाते तर प्रत्येक ठिकाणी त्याला वेगवेगळी नावं आहेत. इजिप्तमध्ये ह्याला ताहारा म्हणतात, सुदानमध्ये ताहूर म्हणतात, मालीमध्ये ह्याला बोलोकोली, बोलोकोली म्हणजे पवित्र करणे हा त्याचा अर्थ आहे, आणि काकियामध्ये ह्याला बुंडू असं म्हटलं जात आहे. तर सुदानमध्ये आता ही प्रथा आहे म्हणजे काय, तर सुदानमध्ये जनन अंग जे असते त्याच्या एका विशेष भागाला अर्ध कापलं जातं, त्याला सुन्ना काशफा म्हणतात. सुदानमध्ये ज्यात जननांगाचा बाहेरचा पूर्ण भाग कापला जातो त्याला मातवासात म्हटलं जातं. आणि जी स्त्री सुन्ना करते तिला गेद्दा म्हणतात. तिच्याशिवाय म्हणजे ही स्त्रीच नव्हे तर त्या मुलीची आई, आजी ह्या सुद्धा हे काम करतात. नायजेरिया आणि इजिप्तमध्ये काही पुरुष ह्या मुलींची सुन्ना करतात आणि हजाम लोकांच्याकडून सुद्धा हे काम करून घेतलं जातं. मुख्य म्हणजे ही प्रथा फक्त मुसलमानातच नव्हे तर काही देशातील ख्रिश्चन आणि अनेक जातीत प्रचलित आहे. यात धार्मिक असं काही नाही, लोक अज्ञानवश याला धार्मिक रीत मानतात. धर्माशी याचा काहीही संबंध नाही आहे. काही धार्मिक गुरूंनी या प्रथेचा पूर्ण विरोध पण केलेला आहे. तर अशा तऱ्हेनं ह्या प्रथा वेगवेगळ्या देशातून कशा पाळल्या जातात हे आपण पाहिलेलं आहे. तर ह्या पुस्तकाबद्दल मी तुम्हाला थोडं काही थोडंसं वाचून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे पुस्तक कसं आहे. म्हणजे पुस्तक मी वाचून दाखवत नाही, त्याची जी माहिती मी लिहिलेली आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवते. त्या दिवशी पहाटेच आईने माहराला उठवलं होतं. अंथरुणातून उठून ती आईच्या मागोमाग झोपडीच्या बाहेर आली. आई खूप भरभर चालत होती. तिच्याबरोबर राहण्यासाठी माहराला पळावं लागत होतं. सप्टेंबरची थंड हवा पसरली होती. दूर कोठेतरी शहामृगाचा आवाज येत होता. त्याचवेळी घनदाट झाडीतून एक कोल्हा घाबरून पळाला होता. हे सर्व पाहात माहरा चालली होती. आईने वळून तिला हाक मारली आणि माहरा पळायला लागली. एका काळ्या दगडी टेकडीजवळ येऊन आई थांबली. ती कुणाची तरी वाट पाहत होती. 2-4 दिवसांपूर्वीच माहरानं आईला अबूशी बोलताना ऐकलं होतं. माझ्याकडे पाहतच दोघे बोलत होते. त्यांचे बंजारन, पैसे, लवकरच हे शब्द मी ऐकले होते. दिदीला विचारलं तर तिनं माहरालाच म्हटलं होतं की असं चोरून मोठ्यांच्या गोष्टी ऐकू नयेत. तिला अचानक एका अनामिक भीतीने ग्रासलं होतं. काहीतरी पुसटसं आठवत होतं. जंगलाच्या बाहेर असलेल्या झोपडीत रक्ताने माखलेली दिदी कणहत पडली होती. आई तिला जेवण द्यायला जायची. मारा पण एकदा तिच्या पाठोपाठ गेली होती, पण आईने तिला हाकलून दिलं होतं. चटईवरती दोरीने बांधलेली दिदीचे कातर डोळे तिला नेहमीच आठवतात. बिलकुल बळी द्यायला चाललेल्या जनावराच्या डोळ्यांसारखे ते आठवले की महारा खूप घाबरायची आणि आपल्याजवळ झोपलेल्या 3 वर्षाच्या बहिणीला मासाला मिठी मारायची. तिचं हृदय कितीतरी वेळ धडधडत राहायचं. आणि आज या जंगलात आईजवळ उभ्या असलेल्या महाराला हे सर्व आठवत होतं. काल रात्री जेवायला वाढताना उंटाचं मांस, खीर, रोटी तिला जास्त दिली गेली होती. त्या रात्री घरातल्या एकुलत्या एका पलंगावरती स्वच्छ अंथरुणावर झोपायला दिलं होतं. अबूनं संध्याकाळी जनावरांना बांधताना गोड नरम आवाजात तिला म्हटलं होतं, गावातल्या स्त्रिया तिला उद्यापासून अनेक भेटी देणार आहेत. आईने उत्साहित होत सांगितलं होतं की आता तू पण खास होणार आहेस, स्त्रीचा दर्जा मिळवणार आहेस. जेव्हापासून महाराला कळायला लागलं होतं ती गाई बकरीना चरायला जंगलात घेऊन जायची, ह्या मैदानावरून त्या मैदानावर, तर कधी उतारावर, पहाडांवर तरसांच्या पाठीमागे पळायची, तर कधी कोल्याने पळवलेलं कोकरू त्याच्या तोंडातून हिसकावून घेऊन यायची. जीवाची भीती पण असायचीच, कारण त्या जंगलात खूप वाघ, सिंह, चित्ते भरलेले होते. तरी ती जनावरांना घेऊन रोज मृत्यूच्या दाढेत जायची, जावंच लागायचं. जीवनानं एवढं अगतिक केलेलं होतं की जगण्यासाठी तिच्यासारख्या लोकांना रोज मरावं लागायचं. त्यामुळे पण बहुतेक त्यांच्या जीवनाला एक वेगळा रंग, वेगळा स्वाद होता. त्यांच्या जमिनीचा आणि भुकेचा संबंध तर खूप जुना होता. आणि महारा आपल्या जन्मापासूनच जीवनाच्या या स्वादाला आणि संबंधाला समजून घेत आलेली होती, जगत आलेली होती. या विचारांमध्येच आपल्या भोवती चादर लपेटून घेत ती जमिनीवर बसली होती. तिथे तिचा डोळा लागला होता. झोपेतच तिचे विचार विचित्र आकार घेऊन तिच्या समोर येत होते. आकाशातली ती मोठी घार आपले मोठे पंख पसरत ओरडत होती. पसरलेल्या पंखांमुळे सगळीकडे अंधार पसरला होता. आणि घाबरून महारा उठून बसली. तिच्या समोर स्वप्नातील त्या काळ्या गिधाडाला पंख पसरून उभा असलेला पाहिलं होतं तिनं. आणि ती जोरात किंचाळली. किंचाळत उठून उभी राहिली. त्या काळ्या गिधाडाच्या बाजूलाच आई उभी होती, एकदम शांत आणि निर्लिप्त. महाराची किंचाळी तिनं जणू ऐकलीच नव्हती. महारानं लक्ष देऊन पाहिलं तर ती एक गेद्दा होती, जी मुलींची सुंता करायची. तिनं आपल्या घेरदार लेहंगावरती काळ्या मोठ्या चादरीनं आपलं कपाळ आणि अर्धा चेहरा झाकला होता. रंगबिरंगी मोती, रंगीत पक्ष्यांचे पंख, जनावरांची हाडं, वाघाची नख, दात, आणखीन काय काय तिनं गळ्यात घातलं होतं. चोचीसारख्या नाकात पितळीची चौकोर नथ, हातात शंख, गिलीट केलेल्या दगडाचे कडे, पायात काशाचे पैंजण, नाण्याचे हार तिने घातलेले होते. पूर्ण हात गोंदल्या गेल्यामुळे एकदमच काळा दिसत होता. आणि भयानक डोळ्यांची ही गेद्दा आपल्या घोगऱ्या आवाजात बोलत बोलत आपल्या झोळीतून टोकदार दगडांचे तुकडे, हँडल तुटलेली कात्री, ब्लेड पान, धार नसलेला चाकू काढून ठेवत होती. आणि तिने आईला आदेश दिला, पकड तिला, वेळ होतोय. आई पण गोड बोलत होती, माझी लाडकी, आज तो खास मौका आलेला आहे ज्याची वाट ह्या देशातील प्रत्येक पवित्र मुसलमान स्त्री पाहत असते. पवित्र होण्याचा मौका स्त्री होण्याचा, लग्नाचा आणि मातृत्वाच्या योग्य होण्याचा अनमोल मौका. तू हिम्मत ठेव, सर्व काही व्यवस्थित आणि लवकर होईल. अल्लाह तुम्हाला निघे बाण है म्हणत महाराला पकडण्यासाठी आई तिच्याकडं हळूहळू जात होती. आणि महाराच्या लक्षात आलं की तिच्या विरुद्ध षड्यंत्र रचलं जात आहे आणि तिची आई पण त्यात सामील आहे. आपल्या प्रत्येक भीतीच्या वेळी, संभ्रमाच्या वेळी जिच्या कुशीचा आसरा घ्यायचा ती कूस आज एखाद्या वाघाच्या घळीसारखी भीतीदायक वाटत होती. किती दुर्भाग्यपूर्ण होतं हे. आई जसजशी जवळ येत होती महाराने तिथून धूम ठोकली. 10 वर्षात 7 मुलांना जन्म देऊन झिजलेली, घराचं काम, जनावरांची देखभाल करणारी आणि अनेक माहिती नसलेल्या आजारांनी त्रस्त असणारी आई महाराला पकडू शकली नाही. महाराज जंगलात पळून गेली. दिवसभर जंगलातच भटकत होते. परंतु दुसऱ्या दिवशी महाराजची सुन्ना केली जाते. त्यावेळची तिची अवस्था खूपच वेदनादायक आणि भयानक होती. गेद्दा आपल्या नखांनी कुरतडत होती, चिरफाड करत होती आणि महारा वेदनेच्या समुद्रात बुडून गेली होती. तापलेल्या सळ्या तिच्या जांघेच्या मधल्या भागात खुपसल्यासारख्या वेदना होत होत्या. असं वाटत होतं खूप साऱ्या जंगली मुंग्या, विषारी मुंग्या तिच्या आत घुसून तिला कुरतडत आहेत. विंचू सारखा डंक मारत आहे. तिचं सगळं शरीर घामानं डबडबलं होतं. पाय थरथरत होते. कमरेखालचा भाग संवेदनहीन झाला होता. आता तर ओरडण्याची ताकद पण तिच्यात राहिली नव्हती. रक्ताचा ओघ थांबवण्यासाठी गेद्दा तिच्या जखमेवर जनावरांची लीद आणि माती घालत होती. महाराला वाटत होत ह्या वेदनेपेक्षा ह्या नरकापेक्षा मृत्यू परवडला. तिला खरंच मरावसं वाटत होत, कारण तिच्या कमरेखालचा भाग नरक बनला होता. एक वेदनेनं धगधगणारं कुंड जखमेवर मीठ चोळल्याप्रमाणे भयानक वेदनेतून ती जात होती. आईने आजूबाजूला येऊ पाहणाऱ्या गिधाडांना हाकलायचा प्रयत्न केला, पण ते परत परत येतच होते, कारण समोरच महाराच्या शरीराचे केले गेलेले छोटे छोटे तुकडे पसरलेले होते. सगळीकडे रक्ताचे डाग होते. माशा घोंगावत होत्या. एक कावळा बघता बघता तिथे पडलेला मांसाचा तुकडा घेऊन पळाला. हे सर्व करताना तिच्या उजव्या बाजूच्या दोन बरगड्या तुटल्या होत्या, कारण ती पळून जाऊ नये म्हणून तिला घट्ट दाबून धरलं गेलं होतं. मनगटात लचक भरली होती. गेदा आता तिचं कापलं गेलेलं शरीर काट्यानी आणि जाड दोऱ्यानी शिवत होती, घट्ट शिवत होती. आता मात्र महाराजची शुद्ध हरपली. त्यानंतर एक महिना तिनं एकाकी जागेत झोपडीमध्ये घालवले होते. तिच्या कमरेखालचा भाग पायांपर्यंत गच्च बांधलेला होता, ज्यामुळे जखम व्यवस्थित भरून निघावी. तिला हलता डुलता पण येत नव्हतं. आईस भरवायची. लघवी संडास पण त्याच अवस्थेत करावं लागायचं. या घटनेनंतर पहिल्यांदा लघवी करताना असं वाटत होतं की कोणीतरी तिच्या जखमेवरती ऍसिड ओतत आहे. तेव्हा तिच्या लक्षात आलं तिचं गुप्तांग पूर्णपणे बंद केलं गेलं आहे. एका माचिसच्या काडी एवढं छिद्र होतं लघवीसाठी आणि मासिक स्त्रावासाठी. दीदी जमिनीवर एक लहान खड्डा करायची, ज्यात एका बाजूला कुशीवर झोपून लघवी करावी लागायची. एक एक थेंब 15-20 मिनिटापर्यंत. शेवटी ती इतकी थकायची की तिच्या डोळ्यांसमोर अंधारी यायची. अचानक महाराचं जीवन बदललं होतं. फक्त वेदना, भीती, उदासी आणि एकटेपण. स्त्री होणं यालाच म्हणतात का? वेदनेतून जन्मणं आणि वेदनेतच मरून जाणं. सुन्नानंतर तिला स्त्री बनवल्यानंतर त्याच दिवशी तिला सरसरून ताप भरला. तापात ती बडबडायची. डोळे लालबुंद झाले होते. जखमा चिघळल्या. त्यातून पस व्हायचा. रक्ताने कपडे भिजायचे. सगळीकडे दुर्गंध पसरली होती. भिनभिनणाऱ्या माशा आणि डासांमध्ये ती असहाय्यपणे पडून विवळायची किंवा बेशुद्ध पडून राहायची. अशीच एकदा तापाने फणफणून अचेतन झाली असता दीदीच्या किंचाळण्याने तिचे डोळे उघडले आणि तिनं जे पाहिलं ते खूपच भयानक होतं. तिच्या शरीराच्या खालच्या भागात मुंग्यांचे थवेच्या थवे चिकटलेले होते. लाल विषारी मुंग्या. महाराजच्या शरीरातून रक्त वाहत होतं, परंतु त्याची जाणीव तिला होत नव्हती. आता तिला वेदना पण जाणवत नव्हती. पूर्ण संवेदनहीन झाली होती ती. अशा वेळी खूपशा मुली इन्फेक्शनने, टिटॅनस, रक्तात विष पसरल्याने मृत्यूमुखी पडायच्या. परंतु महारा वाचली. आई म्हणाली होती, हव्वाच्या

मुलींना आपल्या गुन्ह्याची सजा याच जगात भोगून जावं लागतं. त्यांच्यासाठी दुसरा नरक नाही आहे, जे आहे ते हेच जीवन. आता माहरा बदलली होती शरीराने आणि मनाने पण. तिला बदलवलं गेलं होतं. तिचे छोटे छोटे आनंद, सुंदर स्वप्न, जीवनाची निश्चिंतता, सर्व काही तिच्या देहाच्या नाजूक भागाबरोबरच तिच्यापासून दूर गेलं होतं. आता ती पूर्ण स्त्री बनली होती. समाजातील तिचा दर्जा वाढला होता. परंतु महाराला वाटायचं की ती अधुरी झाली आहे, अपंग झाली आहे, कुठून तरी काहीतरी कमी झालेलं आहे. एक अपमान सतत टोचत राहायचा. वाटायचं एक षडयंत्र, एक छलावा रचला गेला आहे तिच्या बाबतीत, खास करून आईच्या बाबतीत. आजपर्यंत तिच्या कुशीत किती सुरक्षित वाटायचं, पण आईनं हे अमानवीय कृत्य करून आपल्या ममतेला आस्थेला छिन्नभिन्न केलं आहे. आता ती कधीच आईच्या कुशीत निश्चिंत होऊन झोपू शकणार नाही. परंतु इतर स्त्रिया सुन्ना झाल्यामुळे स्वतःला गौरवान्वित समजायच्या. आता महारा आणि आई मधला दुरावा वाढतच चालला होता. मनच्या गोष्टी सांगायच्या तर कुणाला, कोणीच आपलं वाटत नव्हतं. त्यातल्या त्यात गावातल्या जाहिदा खालाचा मुलगा तवाण शहरात राहून शिकत होता. गावात आला की खूप काही काही माहिती सांगायचा. हे ऐकून महाराला पण शिकावं असं वाटू लागलं. एक दिवस ती आईजवळ जाऊन म्हणाली, मला पण शाळेत जायचंय. हे ऐकून आई महाराकडे पाहतच राहिली. थोड्या वेळाने चिंतेच्या स्वरात म्हणाली, किती वेळा सांगितलं तुला केस मोकळे सोडून कब्रिस्तानकडे जाऊ नकोस म्हणून. आज संध्याकाळी ओझ्याकडे घेऊन जाईन, झाडपुंग करून आणूया. महाराला माहित होत हा ओझा तंत्रमंत्राच्या नावावर लोकांना खूप मारतो, म्हणून नंतर तिनं कधीच शिकायचं नाव काढलं नाही. ह्याच पुस्तकात आणखीन एक पात्र येत, जुब्बा, जी महाराची दीदी आहे. महाराची दीदी जुब्बाचा निकाह एका 65 वर्षांच्या विदूर म्हाताऱ्या बरोबर ठरवला गेला होता. 3 जवान मुलांचा बाप होता तो. त्याच्याकडे खूप जनावरं होती, थोड्या जमीन आणि 2 गोड्या पाण्याच्या विहिरी होत्या. दीदीच्या बदल्यात त्याने 5 तरुण उंट आणि 10 बकऱ्या देण्याचं मान्य केलं होतं. जुब्बाला हा निकाह करायचा नव्हता. तिचं तवांवर प्रेम होत, पण ती घरच्यांसमोर काहीच बोलू शकली नाही. दिवसभर ती रडतच होती. रात्री झोपलेल्या महाराला उठून तिनं काहीतरी सांगितलं होतं. तिला आपल्या हृदयाशी घट्ट धरलं होतं आणि त्यानंतर तिचा काहीच पत्ता नव्हता. जुब्बा घर सोडून पळून गेली होती. सगळीकडे तिची शोधाशोध झाली, रडारडी पण झाली. शेवटी रात्री त्यांच्याच गावच्या एका माणसानं जंगलात जुब्बाच्या रक्ताने माखलेल्या कपड्यांच्या चिंदळा आणून दाखवल्या होत्या. तेथेच काही हाडं, मांसाचे तुकडे, कातड आणि विखुरलेले केस, नाजूक लांब बोट पसरलेली होती. शहराकडे पळून जात असताना तिला वाघानं खाल्लं होतं. ही काही नवीन गोष्ट नव्हती. त्या भागात म्हाताऱ्या नवऱ्याशी लग्न करावे लागू नये म्हणून कितीतरी मुली अशा घरातून पळून जायच्या आणि पळताना एखाद्या जनावराचं खाद्य बनायच्या. मुक्तीची इच्छा ठेवून पळून जाणाऱ्या या मुली काळाच्या जबड्यात सापडणाऱ्या या मुलींमध्ये जुब्बा पण एक होती. त्यातला आणखीन एक पात्र आहे सबा. हुराच्या निकाहामध्ये महारानं सबाला पाहिलं. ती एका कोपऱ्यात चुपचाप बसली होती. ती नाच गाण्यात पण सामील झाली नाही म्हणून महारा तिच्याकडे गेली, पण आपल्या शारीरिक त्रासामुळे एका कोपऱ्यात ती एकटीच बसली होती. सबाला पाहून ती तिच्याकडे गेली तर सबा तिच्यापासून दूर सरकली. तिचं हे वागणं विचित्र वाटलं महाराला, पण तिच्या लक्षात आलं सबाकडे लघवीची दुर्गंध येत आहे. सबाने 3 महिन्यापूर्वीच मेलेल्या मुलाला जन्म दिला होता. प्रसूतीच्या वेळी तिच्या मूत्राशयाला जखम झाली होती आणि त्यातून लघवी झिरपत होती. त्यामुळेच ती सगळ्यांपासून दूर एकटी बसली होती. महाराच्या गावात अनेक स्त्रिया अशा होत्या ज्यांच्या कपड्याच्या खालचा भाग नेहमीच लघवीने भरलेला असायचा. त्यामुळे अशा स्त्रिया कायम लोकांपासून दूर राहायच्या. लोक पण त्यांना आपल्या जवळ येऊ देत नसत आणि मग हळूहळू ह्या बायका समाजापासून वेगळ्या व्हायच्या. त्यांच्यावर बहिष्कार टाकला जायचा, त्यांचा नवरा पण त्यांना दूर करायचा. अशा वेळी अशा बायका समाजापासून दूर जंगलात झोपडी बांधून एकांतवासात आपली दोन्ही गुडघे एकमेकांना घट्ट जोडून पडून राहायच्या. अशाच अवस्थेत अनेक वर्ष राहिल्यामुळे त्यांचे गुडघे अशक्त व्हायचे, पुढे त्यांचं चालणं फिरणं मुश्किल व्हायचं. हे सर्व

0: पाहून माहरा विचार करायची, स्त्रीला नेहमी अशा गुन्ह्याची सजा का मिळते जो तिने केलाच नाही? कमजोर असणं, अत्याचार सहन करणं हाच मोठा गुन्हा आहे. आता ही जी काही मी माहिती सांगितली ती जयश्री रॉय यांच्या दर्दजा ह्या हिंदी पुस्तकातली होती. पुस्तक वाचताना अक्षरशः अंगावरती काटा येतो. काही ठिकाणी तर आपल्याला थांबून थांबून पुन्हा तेच तेच वाचावसारखं वाटतंय, कारण स्त्रीची वेदना काय असते ह्या पुस्तकात जागोजागी आपल्याला पाहायला मिळते. तुम्हालाही जर हे पुस्तक, हे जे काही मी कथानक सांगितलं ते जर आवडलं असेल तर तुम्ही सुद्धा हे पुस्तक वाचू शकता. धन्यवाद.
1: हा होता आजचा साहित्यिक आपल्या भेटीला हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण डॉक्टर नीता दौलतकर यांना ऐकलं. एका पुस्तकाबद्दल सुंदर अशी माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. मनीषा पुढे असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.
2: नमस्कार, मी वर्षा उसगावकर. वेणू ध्वनी हे रेडिओ केंद्र तुमच्या आवडीचं आहेच, पण त्यात अजून सहभागी व्हा, त्यातल्या अनेक कार्यक्रमांचा लाभ घ्या. त्यात अनेक सामाजिक कार्यक्रम तुमच्यासाठी सादर केले जातात, इंटरॅक्शन असतं, यात सहभागी व्हा. हेच मला तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे. धन्यवाद.

90.4 FM वेणुधोनी KLE कणसूरवरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आतापर्यंत आपण ऑल इंडिया रेडिओच्या सहयोगातून प्रस्तुत होणारे न्यूज ऐकत होतो. KLE संगीत कटा हा शो सुरू होतो ज्यामध्ये मस्त गाणी तुमच्यासाठी प्ले करते. एन्जॉय करा आणि एकत्र वेणुधोनी 90.4 FM KLE.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: मेडिकली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव.
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते.
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल.
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते.
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377.
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते.

होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचा रोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: For the first time in Hubballi, a golden opportunity for new entrepreneurs, young entrepreneurs, startup founders and aspiring self-employed individuals. Turn your ideas into income and build a strong foundation for your dream business by attending this one-day skill development workshop, Empower 365, from idea to company. On Sunday, 18th of October 2026, this workshop will help you transform your business ideas into successful ventures, develop essential entrepreneurial and business skills, learn practical strategies for starting and growing a profitable business. Gain insights and inspiration from experienced entrepreneurs. Take the first step towards becoming a successful and profitable entrepreneur. Register today. Contact 9513519666. Geekona Success Strategy.
0: कर्नाटक लिंगायत शिक्षण संस्था बेळगावी, तुमच्या स्वप्नांचे रूपांतर वैद्यकीय व्यवसायात करा. केली नीट रिपीटर बॅच आता बेळगावीत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. केली विद्यार्थी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष शुल्क सवलत. नीट 2026 मध्ये 400 जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा. पहिली बॅच 3 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे. उशीर करू नका. डॉक्टर होण्याच्या तुमच्या स्वप्नाकडे आजच पहिले पाऊल टाका. अधिक माहितीसाठी संपर्क 9912340868 आणि 9380506483.

0: केले कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केले कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलेज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केले कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलेज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केले कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 2473777।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केले कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचा रोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
1: ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ನವ ಹಾಗೂ ಯುವ ಉದ್ಯಮಿಗಳು, ಸ್ಟಾರ್ಟ್ಅಪ್ ಬಿಸ್ನೆಸ್ಗಳು, ಸ್ವ ಉದ್ಯೋಗ ಆರಂಭಿಸುವವರಿಗೆ ಇದೊಂದು ಸುವರ್ಣ

वैद्यकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा एम्पावर 365 कल्पनेपासून कंपनी पर्यंत रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.

0: ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರದಿಂದ 24 ಗಂಟೆಗಳ ತುರ್ತು ಸೇವೆಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ. ಟೋಲ್ ಫ್ರೀ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 1099. ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 1099.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कला शाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NASA कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHF

0: साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर JNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.
1: ಕರ್ನಾಟಕ ಲಿಂಗಾಯತ್ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆ ಬೆಳಗಾವಿ. ನಿಮ್ಮ ಕನಸನ್ನು ವೈದ್ಯಕೀಯ ವೃತ್ತಿಯನ್ನಾಗಿ ಪರಿವರ್ತಿಸಿ. KLE ನೀಟ್ ರಿಪೀಟರ್ ಬ್ಯಾಚ್ ಈಗ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ. ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿವೆ. KLE ಮತ್ತು ಪ್ರತಿಭಾವಂತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ವಿಶೇಷ ವಿನಾಯಿತಿ. ನೀಟ್ 2026 400+ ಅಂಕ ಪಡೆದವರಿಗೆ ಉಚಿತ ತರಬೇತಿ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಸೌಲಭ್ಯ. ಮೊದಲನೇ ಬ್ಯಾಚ್ 3 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಪ್ರಾರಂಭ. ತಡ ಮಾಡಬೇಡಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9912340868 ಹಾಗೂ 9380056483.

0: दिल्ली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 2473777।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: For the first time in Hubballi, a golden opportunity for new entrepreneurs, young entrepreneurs, startup founders and aspiring self-employed individuals. Turn your ideas into income and build a strong foundation for your dream business by attending this one-day skill development workshop, Empower 365, from idea to company. On Sunday, 18th of October 2026, this workshop will help you transform your business ideas into successful ventures, develop essential entrepreneurial and business skills, learn practical strategies for starting and growing a profitable business, gain insights and inspiration from experienced entrepreneurs. Take the first step towards becoming a successful and profitable entrepreneur. Register today. Contact 951355.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: दिल्ली शतमानसो चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळ्ळूर रोड येळ्ळूर.
1: फोन नंबर 08312413777.
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भ चैतन्य दर चौथ्या शनिवारी।